श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, जादू हा शब्दच मुळात अचंबित करतो. मग जादू म्हटलं की ती कशी ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्यासमोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मा.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदी वर्यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत बापी लहरी.

स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात दस्तक या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. चित्रपट दिल क्या करे

जिस्म या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे यमयम करीम यांनी. जादू या थीमचा आनंद आपण सुवर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट गुलाम.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिवहरी आणि चित्रपट आहे डर.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी. हे गीत गायलं आहे जुबिन नौटियार यांनी. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीतकार आहे तो प्रीतम.

श्रोतेहूस्वर बहार या कार्यक्रमात जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात रमैया वस्तावया या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि मिल्खा सिंग यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर. श्रोतेहो, याच कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला निश्चितपणे आपण कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900, अर्थात 9975000. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन। हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अनेक अवलिया कलाकार आपण पाहिलेले आहेत। या सर्वात नृत्य प्रतिभा आणि हटके अदाकारीची स्टाईल आणि स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना चंदेरी दुनियेमध्ये आपला ठसा उमटवणारे बहुप्रतिभावान नृत्य निपुण अभिनेते, अर्थातच इंडस्ट्रीचे लोकप्रिय दादा मिथुन चक्रवर्ती, आणि हेच आहेत आजचे आपले बिग स्टार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुन दा। मिथुन यांचे चित्रपट, त्यांचा असलेला वावर आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावून जायचा। मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेता होण्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये त्यांनी प्रवेश घेतला। त्यांनी सुरुवातीला हेलन जी यांच्यासोबत काम केलं, त्यानंतर त्यांना दो अंजने यामधून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुन दा यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं ते दिग्दर्शक बी सुभाष यांनी. 1980 दशक मिथुन दासाठी जादुई साल ठरलं आणि डिस्को डान्सच्या रूपानं भारताला मिळाला एक नवा डान्सिंग सुपरस्टार. त्यांचा जलवा पुन्हा 4 दशकं लोकांनी अनुभवला. मिथुन दा आणि डान्स जणू समीकरणच बनलं. प्रेक्षकांना त्याचा भरभरून आस्वाद घेता आला.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आणि डान्स हे समीकरण जसं जुळलं तसं आणखी एक नाव मिथुनदा सोबत जोडलं गेलं, ते म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरी यांचं संगीत आणि मिथुनदा यांना वेगळं करून पाहता येणं शक्यच नाहीये. डिस्को डान्सर कसम पैदा करणे वाले की डान्स डान्स पासून ते प्रेम प्रतिज्ञापर्यंत हे समीकरण हिट ठरलं. बप्पीदा यांनी मिथुनदासाठी केलेलं पार्श्वगायन हेही कमालीचं लोकप्रिय ठरलं. यामध्ये याद आ रहा है, प्यार कभी कम नहीं करना या गीतांचा प्रामुख्याने समावेश होतो.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो। आजचे आपले बिग स्टार मिथुनदा। मिथुनदा यांनी जसे मसाला चित्रपट केले तसेच त्यांच्या पारिवारिक स्वरूपाच्या चित्रपटांनाही मोठे यश मिळालं। पारिवारिक ड्रामा आणि रोमॅन्टिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना मिथुन यांनी यश मिळवून दिलं। मुझे इन्साफ चाहिए, प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, प्यार का मंदिर या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल।

आरजी प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा केवळ व्यावसायिक चित्रपट आणि डान्स एवढ्यातच अडकून राहिले नाहीत. समांतर चित्रपटांमध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. यामध्ये मृगया, तहदीर कथा यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं. 1990 मध्ये अग्निपथ साठी सहाय्यक अभिनेता आणि जल्लाद या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुनदा। मिथुनदा आपल्या वैयक्तिक जीवनातही वादळी राहिले। चित्रपट उद्योगात येण्यापूर्वी ते नक्षल चळवळीशी संबंधित असल्याचेही बोललं जातं। त्यांनी मार्शल आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलं होतं। त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी विवाह केला। त्यांना 4 मुलंही आहेत। 1986 ते 87 दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत विवाह केल्याच्या सुद्धा चर्चा केल्या जातात।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा 1990 दशकात उटीला स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपला हॉटेल व्यवसाय स्थापित केला. त्यानंतर त्यांनी अनेक कमी बजेट चित्रपट केले. यानंतर 2005 मध्ये त्यांनी एलान या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य धारेत पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चिंगारी, चांदनी चौक टू चायना, जोर लगा के हैया आणि आत्ताच अलीकडे प्रदर्शित झालेला कश्मीर फाइल्स मधून आपली उपस्थिती दाखवून दिली. याचबरोबर अनेक टीव्ही सिरियल्स मधून त्यांनी लोकप्रिय जज म्हणून देखील भूमिका पार पाडली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांचं वलय, त्यांचा अभिनय आणि त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व हे खरंच वलयंकित आहे. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचं फिल्मी करिअर हे प्रेरित करणार आहे, त्यांचा हा प्रवास थक्क करणार आहे. एकूणच असा कलाकार जो सर्वच बाबतीत एक आदर्श उदाहरण आहे. मिथुनदा आणि त्यांचे चित्रपट दर्शकांना असाच आनंद देत राहतील यात काही शंकाच नाही. त्यामुळं सदा सर्वदा मिथुनदा आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे बिग स्टार.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: इकडं जा विद्यार्थ्यांकडे हे बघा ते बघा. तर एक अजून परिसरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे. सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता, आता पण आहे चांगला बॉन्ड.
1: बर, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे. म्हणजे तुम्ही 2014 जर समजा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला. समजा ती कशी जर्नी होती ती सांगा.
0: हा ती जर्नी पण खूप चांगली होती सर. त्या 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत. मी 10वीपर्यंत भोसलेलाच होतो, पुन्हा 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
1: सोमेश.
0: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता, 10वीला चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो, पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशन मध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो. आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबानं असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
1: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती राही.
0: हा चलती राही.
1: अच्छा अच्छा, मग ज्या वेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री 11वीपासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता. तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. पण तुम्ही दोघ जण गेलात, पण ज्या वेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यानं रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र.
0: नाही सर,
1: म्हणजे असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
0: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही. कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा. म्हणजे तो क्लासच्या पहिल्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लासचा ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता, तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि जर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं, पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती. आणि मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझा डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होतंय का नाही. पण हा सोमेश माझ्या मग खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा हा सोमेशला विश्वास होता की ह्याच होणार आहे सिलेक्शन म्हणून.
1: बरोबर बरोबर. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिलं गेलं तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील 4 वर्षाचा अकॅडमिक, 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल.
2: कसं आहे त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे कसं आहे तत्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये, मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला, 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जेवण केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते. आपल्याला पण असे आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो. म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे ते आपलं ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचा भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सोमेश तानाजी गाठे आणि वसिक तौफिक पिरजादे याच्याशी. ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँच मधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत. आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11वी-12वीपासून एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणाहून कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते की काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
2: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस,

0: जे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पास आउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला शेवटी नशिबाची साथ जर असली तर मिळेल गोष्टी मिळाल्या असे आतापर्यंत मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते किंवा दुसरीकडे ट्राय करा दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणजे संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली आहे संधी पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल नेमच होतो त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते असं काय कधी म्हणले नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला त्यात काय डाऊट नाही म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली सगळे खुश आहेत
1: तर वसिक विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं तर दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघं जण तर असे मित्र होतात आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे की जसं तुमच्या घरच्याने म्हणते की आता ठीक आहे तुम्ही दोघं जण आता सिलेक्शन झालेलं आहे हे झालेलं आहे मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे म्हणजे तुमच्या घरच्यांना कळलं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं काय होतं घरच्यांचं
2: सर सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझ्या घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात त्यांचं लक्ष असायचं कारण आम्ही दोघंही उस्मानमध्ये करत होतो तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे तर त्यावेळी झालं सोमेशचं तर त्यांना खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला सोबतच अभ्यास केला तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल ह्याची पण मेहनत आहेत पण एक आनंद होता ह्याच्या भी घरी माझ्या भी घरी
1: अच्छा मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं तुम्ही सिव्हिल ऍडमिशन घेतलं खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल IT असेल अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी
2: सर मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं तर मला एक थोडंसं मनातनं बी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे
1: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता
2: नाही माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून
1: बरं आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 नंतर 2024 म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये दोघांनी पण सांगा
2: सर 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्टोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले मग आम्ही एक्झाम झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो सर हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो मग तिथून आलो मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक MPSC ऍड आली मार्चमध्ये
1: अच्छा हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं
2: सर गेट एक्झाम क्लिअर केलं तर MTech IIT NIT गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच MTech मेन एम नव्हता आमचा
1: ठीक आहे
2: मग नंतर एक मार्चला एक MPSC ऍड आली मग ऍड आल्यावर आम्ही MPSC प्री मेन्स इंटरव्ह्यू हे 3 स्टेप असतात तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो मग आम्ही दोघं मिळूनच गेलो मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला मग जून मध्ये आमची एक्झाम होती
1: कुठल्या जून मध्ये
2: 19 जून मध्ये एक्झाम होती आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवाने आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो
1: म्हणजे आता ही MPSC एक्झाम होते ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या
2: नाही
1: ते वेगळे ते जनरल होती
2: नाही MPSC टेक्निकल MPSC असते
1: टेक्निकल MPSC
2: जी की त्याला फक्त बी सिव्हिल क्वालिफाय असतात जी की PWD इरिगेशन MGP यांच्या डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो हा सोमेश आणि मी पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही हा मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर मग अजून एक ही आहे ना म्हणलं चला एक एक ट्राय मध्ये काय होत नसते मग काय सेकंड ट्राय करू पण मग 2020 स्टार्ट झालं मग काय कोविडच आला मग 2020-21-22 असाच गेला पण त्या तीन वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत
1: अच्छा सोमेश जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली पण नंतर स्वतः तयारी करत होतात मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग
0: सर डब्ल्यूडीमध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यूडीमध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेतात आणि खालच्या क्लास 2 नॉन ग्रॅज्युएट पासून खाली सगळ्या एक्झाम सगळे सेवेन होतात एमपीएससीच्या तीन टप्पे असतात प्री मेन्स इंटरव्ह्यू मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी एक दोन वर्ष कमीत कमी टाइम लागतो मग जॉईनिंगपर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळ सेवा भरपूर आल्या मग सरळ सेवामध्ये एकच टप्पा असतो जो म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023 मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांची एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूस होता 29-30 आणि 31 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटतं आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली ह्यातपर्यंत फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असते फर्स्ट मेरिट लिस्ट सेकंड मेरिट लिस्ट प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली
1: मग आता सोमेश हे इथपर्यंत झालं आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात तर मग ते जसं याच्यामधल्या पुढच्या पदोन्नती असणारच आहे चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं
0: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरसेवेने नामनिर्देश पदे केलेली पोस्ट आहे त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेजेटेड मध्ये पदोन्नती होती त्यानंतर त्याचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षामध्ये त्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं म्हणजे सहाय्यक अभियंता श्रीनिवन म्हणजे क्लास 1 पोस्टवर त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते मग असे पदोन्नती
1: ह्याच्यामध्ये परीक्षा देता येत डिपार्टमेंट
0: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या 2 वर्ष असतो याचा त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत एक्झाम देतात आम्हाला एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन ग्रॅज्युएटची जवळपास 800-900 जागेची मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे त्यासाठी ते झालं की मग आयुष्याची आमची 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर
1: बरोबर आहे ना तर आता वसिक आणि सोमेश तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार आजच्या दृष्टिकोनातून आणि त्या मैत्रीचं आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केला ते तर ते कसं करू शकतो म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते आणि तुम्हाला असे काय गोष्टी होत्या की ज्या मोटिवेट करत राहिल्या म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अप अँड डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगा
0: सर पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते राहत असते म्हणजे शेवटपर्यंत एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी तर आम्ही 11-12 पासून सोबत आहेत आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एक डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती, मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या, नंतर पुण्यात सोबत होतो, कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडीरूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असताना. म्हणजे आमची 11वी 12वीपासून जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ते क्लिअर होण्यापर्यंत आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे राहील.
1: अच्छा, फॅमिलीमध्ये कोण असतात, काय काय करतात घरचे? आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं म्हटलं.
0: माझे सर वडील BSNL मध्ये टेक्निशियन म्हणून होते जॉबला, ते मागच्या 2021 साली रिटायर झालेले आहेत. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होती, सिव्हिलच, तिचं पण सिव्हिलच होतं. म्हणजे माझ्यामुळेच पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते. मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले, तिचं पण सिलेक्शन झालं. त्यात येऊन गेली पाठीमागे, मी आता आलेलं याच्यासोबत. मी पण येणार होतो कॉलेजला, थोडा उशीर झाला मला, ती येऊन गेली कॉलेजला. तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाममध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
1: अरे वा, अरे वा. त्या अस्मिता मेंढे,
0: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
1: अच्छा, हा.
0: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत, आणि माझी बहीण तिच्या वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंता म्हणून.
1: अच्छा अच्छा अच्छा, त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक, मला पण तुला हाच प्रश्न विचारायचा की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या?
2: सर कसं आहे, कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला. म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय, म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे, एक्झाम द्या, पास व्हा, पुढे जावा, पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का? पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून. तर त्या हिशोबानंच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं,
1: जॉब संपल्या, आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं,
2: हो, ते खूप आम्हाला आतून, आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होतं. कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते, ते इंडिपेंडंट होते, त्यामुळे आम्हाला ते टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही, पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून. ती तिथून खरी आमची हैदराबाद पासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे, दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही, तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले तेरणाचे जवळपास 6 जण होतो, रूममेटच होतो आम्ही, सोबतच बीला सोबतच होतो. तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
1: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं, म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून?
2: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला. माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यात बस करायचं आता सोडून देऊ, कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय. पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची, माझी आई म्हणायची तू करू शकतोस. तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
1: बर बर. आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार, कधी असं चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं असा विषय?
2: हा व्हायचा ना सर, डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचा. डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही, सोबतच येणं जाणं, मुव्हीजला जाणं, गप्पा टप्पा करणे.
1: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का?
2: गाणं तर नाही सर, पण आम्ही कसं होतं, आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविड,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा, ऐकत रहा ताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.